0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोतियानो नमस्कार, सुस्वागत। मैं आशा करते कि आपन ठीक आहत मजे तहत एंड चुनी करी तहत ऑन MBC रेडियो कैक क्षणात्या छोटा सा संगीतमय कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एक वाजता पर्यंत। तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साठ आपण नक्कीच द्या। तर सुरुवात करूया आजचा आपला सुरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्यानी।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला छोट्यासा संगीतमय कार्यक्रमाचा. तर सिखो या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रमात चालू ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया येलकोट देवाचा तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.

तर सिको काही शंका नाही की आपण या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर ऐकूया गुलाबी सारी आणि या गाण्यानंतर शेवटचं गाणं असणार आज आपला सरतरंग कार्यक्रमाचा.

चिड़ी ही कशी चमकती बिजली सोन सळी सजली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली

तर सिखो मरण मंजिरीयाचं गाणं सहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो शिदुनु, नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। शिरीसो बता पण हत रेडिओ मोरशेसवर आणि स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत शिदुनु, अँड यस, नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे एक तासाचा संगीतमय प्रवासात। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्यूनिंग करा, अँड या क्षणी कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकूया पहिलं गाणं, इन द व्हॉइस ऑफ राहुल देशपांडे, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, आयुष्यात पुढे जाताना भूतकाळातील सुंदर आठवणी आपल्याला ऊर्जा देतात। ती आठवणी म्हणजे आपल्या आयुष्याची छोटी छोटी रत्न जी मनाला नेहमी आनंद देत राहतात। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया पुढचं गाणं। आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारे मधुर आवाजाचे गायक गायिका सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल, या दोघांच्या आवाजातील भाव, गोडवा आणि साधेपणा प्रत्येक गाण्याला एक वेगळी ओळख देतो। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, या क्षणी काही जुन्या गाण्यांनी कार्यक्रम रंगत आहेत। जुन्या गाण्यांचा हा प्रवास म्हणजे केवळ संगीत ऐकण्याचा अनुभव नाही, तर तो आहे श्रोत्यांनो आठवणींना पुन्हा एकदा जगण्याचा सुंदर क्षण। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी परत एकदा जाऊया आठवणींच्या गावात आणि ऐकूया एक लावणी उषा मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात, टेकन फ्रॉम द मूव्ही पिंजरा। तेव्हा याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत राहा। श्री सोबत स्वरतरंग कार्यक्रम चालू आहे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
0: हेलो अगेन शुजनो एंड हेलो वेन्सडे। यस शुजनो, आज आहे वेन्सडे। आठवड्याचा प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो। सोमवार नवी सुरुवात देतो, मंगळवार जिद्द वाढवतो आणि बुधवार म्हणजे वेन्सडे शुजनो सांगतो अजून अर्धा प्रवास बाकी आहे, थांबायचं नाही। तेव्हा शुजनो थांबायचं नाही, या बुधवारच्या दुपारी कामाच्या धावपळीतून फक्त थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि आमची साथ द्या। पाच पर्यंत काही शेवण्या मराठी गाण्यांसोबत अँड या धावपळीतून शुजनो थोडा आराम द्या। या क्षणी 4:22 झाले आहेत, तेव्हा या क्षणी तुमच्या 8 होत पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या। आनंदी जोशी अँड अभय जोधपूरकर यांचं सुमधुर आवाजात जरा जरा मन खुलावते, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: सज्जनों परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। स्वर तरंग कार्यक्रमात 4:32 झाली आहेत अँड सज्जनों मी तुमची साथी देणार आहे 5 पर्यंत, काही अर्धा तास राहिले आहेत तेव्हा सज्जनों शेवटपर्यंत आमची साथ देत राहा। या क्षणी ऐकूया पुढचं गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत, नतरंग या मूवीतून घेतलेलं गाणं, अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात सुपरहिट गाणं, सुपरहिट मूवी, तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: चार वाजून 40 मिनिटे झाली आहेत बुधवारची ही दुपार। बाहेर रस्त्यावर अनेक ठिकाणी नेहमीसारखीच धावपळ सुरू आहे श्रोतनो। ट्रॉफिकची गर्दी, हॉर्नचा आवाज आणि ऑफिसमधून घरी जाण्याची घाई। पण श्रोतनो, या सगळ्या गोंधळात मनाचा स्ट्रेस, मनाचा ताण वाढवायचं नाही, कारण तुमच्या या प्रवासात तुमची साथ देण्यासाठी आम्ही आहोत काही श्रवणीय गाण्यांसोबत, श्रवणीय मराठी गाण्यांसोबत। युवा श्रोतनो, या क्षणी तुम्ही घरी आहात, बाहेर आहात, त्यामुळे युवा श्रोतनो दुपारची ही स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत। या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, पुढच्या गाण्याद्वारे दुपारची ही स्ट्रेस दूर करूया। जावेद अली आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया कसं तरी होतं या हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. आमची साथ देत रहा शेवटपर्यंत, म्हणजे 5 वाजेपर्यंत. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, फक्त 12 मिनिटे राहिले आहेत. त्या श्रोत्यांनो, या क्षणी आमची साथ देत रहा. ट्रॅफिकची ही स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत, अँड एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक. अभय जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुरावाजात चालतय की हे गाणं, याचा आस्वाद घ्या श्रोत्यांनो.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: श्रोत्यांनो, या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शिव त्याचं गाणं ठिकन फ्रॉम द मूवी जोगवा। अँड याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा वाटतो श्रोत्यांनो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत।

विशेषतः ट्युनिंग करीत आहात ओनली ऑन AM2। रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही जाणार आहोत थेट विठ्ठलाच्या दर्शनाला आणि संत ज्ञानेश्वराच्या या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत देवाची द्वारी उभा क्षणभरी।

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. नतरंग मूवी मधलं गाणं वाजवतो आहे लावणी आहे, आस्वाद घेऊया अप्सरा आली.

रसिक मनू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो साजिरी गोरजिरी. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भीत होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.